जियो गुफा अंदर रखे वाजा पावन जाया। एहो साचा सोहेला साचा कर गाव हो गावो ता सोहेला कर साचा जिथे सदा सत्यावे सचो त्यावे जात पावे है गुरमुख जिना बुझावे कह नानक सच कह नानक एहो सा सबना का खसम जिस बक्से सो जन पावे।